0: तुम कुफा भी।
1: रे फामियांस नुल्ला नुना, तीमियासन तीक्यां सहिया, आर मनाम प्यासियां ना तेरे कड़े ते तंबाउप, शिक्या तीमनुना निफितुंड्रान, आर जन मनुना निफितुंड्रान सानिया तीमियास, फात्मियात सिए सकुर, फामियासा, आम्फापन सुना, आर मियासा न्यापंदिया निफितुंड्रान, मातेत क्या मायनो ने बात क्यान, फरानिस नांगना, Ranis voluane, colonel Mikaela, Faruan Malakas Miaramenga, Arsa Tikanum Kenyan Zan. Tisavakinian Dan Zan. Tisavakanis Lukian Zania. Fasan Mazava, Zan Tom Tataran Tifirenenti. Kademanoats of Skeritaret. Simais Tateranan, Fanvana, Sinfanavoisen Tom Tifirenenti. Tsmur Zan. Sart Zan. Kanefitsika sy tokony amboadidy amin'ny zavatra tokony tanterahantsika. Ary tsika dia manampy. Ary rehefa manampy dia tena manampy marina niteraka vokatsoa hoan'ny vahoaka ohatran'izao hitantsika izao.
0: Saotra tompoko lahy, saotra tompoko vavy.